प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा। हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका। प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा। 1 2 1 2। प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो। ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या। उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये। भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे। अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल। भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं। सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते। तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं। हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल। ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा। दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती। कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं। कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे। भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो। तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा। श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते। लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात। आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते।
मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: जय कंठेश्वर शंभो हर हर महादेव।
1: कविवर्य कुसुमाग्रजांची गीतरचना ऐकूयात। संगीत आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

श्रोते हो ऐकूया विजय सोनाळकर यांची गीत आणि संगीत रचना, गायली आहे आशालता बाबगावकर यांनी।

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज सोमवार भाद्रपद शुद्ध दशमी अर्थात 21 सप्टेंबर 2026। आजचं नक्षत्र आहे उत्तराषाढा नक्षत्र।

आजचा दिनविशेष जाणून घेऊयात. श्री रामकृष्ण परमहंस यांची आज पुण्यतिथी आहे. श्री निसर्गदत्त महाराजांची आज पुण्यतिथी आहे.

0: बेलेश्वर तालुका आणि जिल्हा बीड इथल्या श्री ईश्वर भारती महाराजांची आज पुण्यतिथी आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. समर्थ रामदास स्वामी हे एक थोर सिद्ध पुरुष होते. त्यांचे आराध्य दैवत तुळजा भवानी, प्रभू रामचंद्र आणि मारुती राय हे त्यांचे सर्वस्व होते. सूर्य आणि राम यांची उपासना त्यांच्या घरात परंपरेने चालत आलेली होती. समर्थांनी राम आणि मारुती जन्मोत्सव सुरू केले होते. लोक ह्या जाणीवेतूनच हे घडलेलं होतं. लोक याचा अर्थ अकृत्रिम नैसर्गिक सहजतेने वावरणारा समाज आहे. ती लोकांची नेमकी नाडी त्यांनी हेरलेली होती. लोकसंघटन, लोकसंग्रह आणि लोकजागरणास्तव त्याची खूप गरजही होती. पुढे लोकमान्यांनीही याच दृष्टीने छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि श्री गणेशोत्सव हे सुरू केले. आज हे उत्सव बळकट संघटन करताना दिसतात. समर्थांनी मठ मंदिरं उभारली, गाव तिथे मारुती मंदिर असा जणू संकल्प सोडला आणि तो प्रत्यक्षात आणलेलाही दिसला. स्वधर्मातील कोणत्याही देवाला भजा हाच त्यांच्या साहित्यातून आपल्याला संदेश मिळतो. देवदेवतांच्या वर्णनाने, त्यांच्या पूजा अर्चनाने त्यांचं साहित्य ओतप्रोत भरलेलं दिसतं. त्यांनी व्यापक मानवधर्म रुजवला आणि लोकांच्या अंतःकरणाला जाग आणली. त्यांचं परंपरेशी नातं जोडून दिलं. त्यांनी आपल्या साहित्यातून ईश्वरोपासनाच केली, लोकशिक्षण दिलं, समाज प्रबोधन केलं. त्याचबरोबर त्यांच्या वाङ्मयाने राष्ट्र जागरण केलं. म्हणून समर्थ रामदास स्वामी हे राष्ट्रसंत म्हणून गणले जातात. स्वकालीन देशकाल परिस्थितीचं सजग आणि डोळसं भान त्यांनी ठेवलेलं होतं. आध्यात्मिक साधना, तपश्चर्या, कृतिशील बोध, समाज आणि राष्ट्रधर्म यांच्या जागृतीवर भर दिलेले प्रबोधक, आनंदवन भुवनाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारे असे समर्थ रामदास स्वामी होते.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 21 सप्टेंबर. अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. दुसऱ्याच्या मनातलं ओळखणं ही फारशी मोठी विद्या नाही. ज्याच्या मनातलं ओळखायचंच आहे त्याच्या मनाशी आपलं मन एकरूप झालं की आपल्याला कळायला लागतं. पण अंतःकरण शुद्ध असेल तरच हे साधेल. हे साधण्याच्या काही क्रिया असतात, त्या क्रिया चालू असतात तोपर्यंत ती शक्ती राहते. त्या क्रिया बंद झाल्या की ती नाहीशी होते. जो मनुष्य या शक्तीचा बाजार मांडतो त्याच्याजवळ भगवंताची कृपा असेलच असं मात्र नाही, आणि ती नाही म्हणजे काहीच नाही. मनोगत कळायला एकमेकांना एकमेकांची भाषा कळायला पाहिजेच असं नाही. समजा तेलंगणातला एक भिकारी आपल्या दारी भीक मागायला आला आणि तो एक तेलंगी गाणं म्हणू लागला. त्या गाण्याचा अर्थ आपल्याला मुळीच कळत नाही, पण हा भीक मागतो आहे हे आपण ओळखतो. त्याचप्रमाणे मनोगताचा भावार्थ कळतो. प्रत्यक्ष वाक्याचा अर्थ कळला नाही तरी हरकत नसते. ऐकणारा खऱ्या उत्सुकतेनं आला असेल तर सांगणाऱ्याचा भावार्थ त्याला आपोआप कळेल. पण ऐकणारा तसा आला नसेल तर सांगणाऱ्याने स्पष्ट सांगून सुद्धा त्याला कळायचं नाही. तत्वज्ञान हे कायम आणि कधीही न बदलणारं आहे. स्थलकालानुसार निराळ्या भाषेत ते मांडावं लागतं इतकंच. समजा आपण गाडीत बसून दिल्लीला चाललो, गाडी दर क्षणी पुढे पुढे जाते, पण आपण आपल्या जागेवर बसूनच असतो. त्याप्रमाणे परिस्थितीसारखी बदलत असते, पण आपण जर भगवंतालाच चिकटून राहिलो तर खात्रीने आपण आपल्या नियोजित स्थळी पोहोचू शकू, मग परिस्थिती कितीही बदलू दे. देहात आल्यावर आपलं ज्याच्याशी जे जे कर्तव्य आहे ते बरोबर करणं हे रामचरित्राचं सार आहे, आणि हे प्रत्येकाने जाणलं पाहिजे. रामासमोर जाऊन मी अमुक अमुक करत आहे असं त्याला सांगावं आणि आपल्या कार्याला लागावं. भगवंताला स्मरून काम करत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्याच इच्छेने आहे असं समजून काम करावं. जो असं करील त्याला समाधान झालंच पाहिजे. भगवत कृपेने मी सर्व कृत्य करतो म्हटलं म्हणजे अभिमान कशाला वाढेल. अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी.

माझं चुकतं कुठे आहे हे पाहावं. तर्कशास्त्र शिकून तर्कटी बनू नये. तसंच संतांच्या अनुभवी वचनांकडे फार चिकित्सेने पाहू नये. संतांचं सांगणं अगदी सोप्या भाषेत असतं. गंमत अशी की भगवंत आहे की नाही इथपासूनच लोक चिकित्सेला सुरुवात करतात आणि मोठ्या घोटाळ्यात पडतात आणि शेवटी आहे तिथेच थांबण्याची त्यांच्यावर पाळी येते, म्हणजे त्यांची प्रगती खुंटते. याकरता भगवंताचं बूड कायम ठेवून चिकित्सा करावी. देहरूप गावाहून रामरूप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोतेहो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांनी लिहिलेली शिवस्तुती. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा

0: 3530.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। श्री रामोपासक सीताराम पंत नेने अक्कलकोट जवळच्या गारोडे नावाच्या गावात राहत होते। त्यांना फक्त एकच ध्यास होता की श्री रामाचं दर्शन व्हावं, म्हणून ते श्री रामाची अथकपणे उपासना करायचे। श्री राम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्राचा 13 कोटीचा जप त्यांनी पूर्ण केला होता। त्यांच्या कानावर स्वामी समर्थांची कीर्ती गेली होती। स्वामी श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत हे त्यांनी ऐकलं होतं। सीताराम पंतांच्या मनात यायचं की श्रीरामाचं दर्शन व्हावं, परंतु त्यांना ते दर्शन काही झालं नाही। निदान श्री दत्तावतारी स्वामींचं तरी दर्शन घेऊयात म्हणून सीताराम पंत विलक्षण भक्तिभावाने अक्कलकोटात आले। स्वामी औदुंबराखाली आसन मांडी घालून बसले होते। स्वामींचं अपूर्व तेज पाहून सीताराम पंत भारावून गेले। स्वामींच्या पाठीमागे एक गाय उभी होती। स्वामींचं अपूर्व तेज पाहून सीताराम पंत भारावून गेले। स्वामींच्या पाठीमागे एक गाय उभी होती। तेजाचं चक्र गरागरा फिरत होतं। ते तेजस्वी रूप पाहून सीताराम पंत आनंदाने अक्षरशः नाचायला लागले। ज्या श्रीरामदर्शनाची आपण आजपर्यंत वाट पाहिली, त्या श्रीरामांचं साक्षात दर्शन झालं हा हर्ष सीताराम पंतांच्या मनात मावेना। ते धावत धावत आले आणि स्वामींच्या चरणांवर एकदम कोसळले।

0: चरण हृदयाशी घट्ट धरून हर्षातिशयाने म्हणू लागले, माझा श्रीराम मला आज भेटला, किती प्रतीक्षा केली, जपात आयुष्य झोकून दिलं। श्रीरामा, तुझं आज सुंदर दर्शन झालं, माझं आयुष्य कृतार्थ झालं। स्वामींनी सीताराम पंतांना हलकेच उठवलं, छातीशी घट्ट धरलं। त्यांनी सीताराम पंतांना म्हटलं, इच्छा पूर्ण झाली ना? तेव्हा सीताराम पंतांनी स्वामींकडे पाहिलं, स्वामींच्या जागी त्यांना प्रत्यक्ष श्रीराम दिसले। सीताराम पंत म्हणाले, स्वामी, माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या, तुम्हीच परब्रह्म आहात, ह्या चरणांची सेवा करीतच मी आता माझं आयुष्य काढणार, आपण मजवर कृपा करावी। सीताराम पंत अक्कलकोटातच राहिले। त्या दिव्य क्षणापासून त्यांनी पूर्ण मौन पाळलं। माधुकरी मागून त्यांचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा, स्वामींनी दोन घास खाल्ले की मग आपण दोन घास खायचे। श्रीरामाची उपासना करीत स्वामी स्मरणातच राहायचं हा त्यांचा संकल्प होता। एक दिवस पहाटे स्वामींनी सीताराम पंतांना पुन्हा श्रीराम रूपात स्वप्न दर्शन दिलं। त्यांचं मन केवळ ज्ञानोत्तर भक्तीने पूर्ण भरून टाकलं आणि त्यांना सांगितलं, तुझी उपासना पूर्ण झाली, तुला साक्षात्कार झाला, उर्वरित आयुष्य तू पुन्हा तुझ्या गावातल्या श्रीरामाच्या देवळात बसून केवळ चिंतनात राहा, माझे तुला आशीर्वाद आहेत। सीताराम पंत जागे झाले तर स्वामी साक्षात समोर उभे होते। त्यांचा आनंद गगनात मावेना।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन हा उपासना मार्गातला सर्वश्रेष्ठ अनुभव असतो हे तुम्ही लक्षात ठेवा। अखंड नामस्मरणाची ती साक्षात्कारी फलश्रुती असते। नामस्मरण असं काही फुलून आलेलं असतं की अवघ अस्तित्व नामाने भारलं जातं, देहभान हरपून जातं। केवळ परब्रह्म भेटावं म्हणून संपूर्ण आयुष्य तोलून धरणाऱ्या परमभक्तांची दर्शनाची इच्छा भगवंत नेहमीच पूर्ण करतो हे लक्षात ठेवा।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आता सादर करत आहोत श्री गणेश आराधना। सुरुवातीला ऐकूया श्री प्रमोद फडके गुरुजी यांच्या स्वरात श्री गणपती अथर्वशीर्ष, त्यानंतर गणेश कथा सादर होईल। अभिवाचक आहेत आशिष केसकर। या कथेनंतर आरत्या आणि मंत्रपुष्पांजली सादर होईल। आराधनेच्या अखेरीस ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा 108 वेळा जप होईल। श्री गणेश आराधना, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

ओम गं गणपतये नमः। अष्टविनायकातल्या धूम्रवर्ण या अवताराची कथा ऐकूयात। धूम्रवर्णावतारश्च अभिमानासुरनाशकाः आखुवाहन एवासौ शिवात्मा तु स उच्यते। भगवान श्री गणेशाचा धूम्रवर्ण नावाचा अवतार अभिमानासुराचा नाश करणारा आहे। तो शिवब्रह्मस्वरूप आहे, त्यालाही मूषक वाहनच सांगितलं गेलं आहे। एकेकाळी लोकपितामह ब्रह्मदेवाने सूर्याला कर्माध्यक्ष पद दिलं। राज्यपद प्राप्त झाल्यामुळे सूर्यदेवाच्या मनात अहंकार उत्पन्न झाला, त्यावेळी त्यांना शिंक आली, त्यापासून अहंतासुराचा जन्म झाला। तो दैत्यगुरु शुक्राचार्यांकडून गणेश मंत्राची दीक्षा प्राप्त करून तपश्चर्येसाठी वनात गेला। वनात अहंतासूर उपवासपूर्वक भगवान श्री गणेशाचं ध्यान तसंच जप करू लागला। हजारो वर्ष कठीण तपश्चर्या पूर्ण झाल्यावर भगवान गणेश त्याला प्रकट झाले। त्यांनी अहंतासुराला म्हटलं, मी तुझ्या तपाने संतुष्ट झालो आहे, पाहिजे तो वर माग। अहंतासुराने त्यांच्याकडून संपूर्ण ब्रह्मांडावर राज्य, अमरत्व, आरोग्य तसंच अजेय होण्याचा वर मागितला। भगवान श्री गणेश यांनी तथास्तु असं म्हणून ते अंतर्धान पावले। अहंतासूर तेथून परत आला आणि त्याने शुक्राचार्यांच्या चरणांना वंदन केलं। आपल्या शिष्याला इच्छित फल प्राप्त झाल्याचा समाचार कळल्याने शुक्राचार्य परमप्रसन्न झाले। त्यांनी संपूर्ण असुरांना बोलवून अहंतासुराला दैत्यांचा स्वामी बनवलं। त्यावेळी दैत्यांनी फार मोठा आनंदोत्सव साजरा केला। विषयप्रिय नावाच्या नगरीत अहंतासूर सुखाने जीवन यापन करू लागला। त्याला सर्वाधिक योग्य समजून प्रमदासुराने आपल्या सुंदर कन्येशी त्याचा विवाह केला। काही समय लोटल्यानंतर त्याला गर्व आणि श्रेष्ठ या नावाचे दोन पुत्र झाले। एके दिवशी अहंतासुराने आपल्या सासऱ्याच्या सल्ल्याने आणि गुरुचा आशीर्वाद प्राप्त करून विश्वविजयासाठी प्रस्थान केलं। असुराद्वारा भयानक नरसंहार होऊ लागला। चहूकडे हाणा मारा यांचा गोंधळ माजला। अशा प्रकारे सप्तद्वीप पृथ्वी अहंतासुराच्या अधिकाराखाली आली। परमप्रमादी अहंतासुराला भिऊन शेषाने सुद्धा त्याला कारभार देणं स्वीकार केलं। नंतर अहंतासुराने स्वर्गावर आक्रमण केलं। देवतांकडून भगवान विष्णू युद्ध करण्यासाठी आले, परंतु ते सुद्धा पराजित झाले। सर्वत्र अहंतासुराचं शासन कायम झालं। देवता ऋषी मुनी पर्वतात लपून राहू लागले। धर्म कर्म नष्ट झालं। अहंतासूर देवता मनुष्य आणि नाग यांच्या कन्यांचं अपहरण करून अहंतासूर त्यांचा शीलभंग करू लागला। सर्वत्र पाप आणि अन्यायाचा डंका वाजला। चोहोकडून असहाय्य झाल्याने देवतांनी भगवान शंकर आणि ब्रह्मदेवाच्या सल्ल्याने भगवान गणेशाची उपासना प्रारंभ केली। 700 वर्षांच्या कठीण उपासनेनंतर भगवान गणनाथ प्रसन्न झाले। त्यांनी देवगणांची प्रार्थना ऐकून त्यांचं दुःख नाहीसं करण्याचं वचन त्यांना दिलं। प्रथम धूम्रवर्णाने देवर्षी नारदांना दूताच्या रूपात अहंतासुराकडे पाठवलं। त्यांनी त्याला धूम्रवर्ण गणेशाला शरण जाऊन शांतीपूर्वक जीवनयापन करण्याचा संदेश कळवला। अहंतासूर क्रोधित झाला। संदेश निष्फल झाल्यामुळे नारद निराश होऊन परतले। त्यावेळी भगवान धूम्रवर्णाने क्रोधित होऊन असुरसेनेवर आपला उग्र पाश टाकला। त्या पाशामुळे असुराच्या नरडीला फास बसू लागला आणि असुर यमलोकाला जाऊ लागला। चहूकडे हाहाकार माजला। असुरांनी भीषण युद्धाचा प्रयत्न केला, परंतु तेजस्वी पाशाच्या ज्वालेत ते सर्व जळून भस्म झाले। अहंतासूर निराश होऊन शुक्राचार्यांकडे गेला। त्यांनी त्याला धूम्रवर्णाला शरण जाण्याची प्रेरणा दिली। अहंतासुराने भगवान धूम्रवर्ण यांच्या चरणांवर लोळण घेऊन त्यांच्याकडे क्षमेची याचना केली। त्यांची विविध उपचारांनी पूजा केली। संतुष्ट झालेल्या भगवान धूम्रवर्णाने दैत्याला अभयदान दिलं। त्याला असा आदेश दिला की जिथे माझी पूजा होत नाही तिथे तू निवास कर। माझ्या भक्तांना
कधीही कष्ट आणि दुःख देण्याचा प्रयत्न करू नकोस. अहंतासूर भगवान धूम्रवर्णाच्या चरणांना प्रणाम करून निघून गेला. देवगणांनी आश्चर्यचकित होऊन श्रद्धापूर्वक धूम्रवर्णाची पूजा केली आणि ते मुक्तकंठाने त्यांचा जय जयकार करू लागले. ओम धूम्रवर्णाय नमः. ओम गंगणपतये नमः.

श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर आताच आपण ऐकलात कार्यक्रम श्री गणेश आराधना। यामध्ये आपण ऐकलेत श्री गणपती अथर्व शीर्ष, गणेश कथा, आरत्या, मंत्र पुष्पांजली आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राची एक जपमाळ। श्री गणेश आराधना, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30 नंबर.

है एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा। श्रोते हो, ऐकूया रवींद्र भट यांची गीतरचना। संगीत आहे कुमुद भट यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

श्रोतेहो ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानडे आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जयंत साळगावकर यांची गीतरचना. संगीत आहे माधुरी नाईक यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने

0: झालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोतेहो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. गीत संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा।
2: वदनी कवळ घेता नाम घ्या ईश्वराचे, उदर भरण करण्या स्थान दुर्वांकुराचे, जतन जीवन सत्वे येथ होतात सारी, आकंठ भोजनाने तृप्त होतात सारी।
3: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच, दुर्वांकुर डायनिंग हॉल।
4: रास्त दरात मस्त भोजनाचा आनंद लुटण्यासाठी सहकुटुंब मित्रमंडळींसहित दुर्वांकुरला यावं।
3: दुर्वांकुर डायनिंग हॉल, टिळक रोड, हत्ती गणपती चौक, पुणे।
0: आता ऐकूया गदी माडगुळकर यांची गीतरचना। संगीत आहे पु ल देशपांडे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संगीतकार राम कदम यांचं गीत ऐकूया. गीत आहे मा उ पेठकर यांचं आणि स्वर सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्ती सुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा.

ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महम्मद रफी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35

7031 3530 नंबर पुन्हा एकदा 7020353130 श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया। संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग अल्हैया बिलावल।

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग अल्हैया बिलावल. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेली एक धून.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेली एक धून. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, विदुषी परवीन सुलताना यांच्या स्वरातील ही भवानी स्तुती ऐकूयात.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया श्री गोंदवलेकर महाराज यांची पदरचना, संगीत आणि स्वर अरुण सराफ।

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

माहिती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
1: श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांची अभंगरचना ऐकूयात। संगीत आणि स्वर किशोरी आमोणकर।

ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत गजानन शिर्के आणि द्वारकानाथ भोसले, आणि स्वर सुमन कल्याणपूर।

0: श्रोते हो, गदी माडगुळकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.
1: कृष्ण

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: ऐकूयात गीतकार SM बापट यांचं गीत. स्वर आहे माणिक वर्मा.

ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ति गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ति सुधा।

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: कंठेश्वर शंभो हर हर महादेव।
1: कविवर्य कुसुमाग्रजांची गीतरचना ऐकूयात। संगीत आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

श्रोते हो ऐकूया विजय सोनाळकर यांची गीत आणि संगीत रचना, गायली आहे आशालता बाबगावकर यांनी।

श्रोते हो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948, आज सोमवार, भाद्रपद शुद्ध दशमी अर्थात 21 सप्टेंबर 2026। आजचं नक्षत्र आहे उत्तराषाढा नक्षत्र।

आजचा दिनविशेष जाणून घेऊयात। श्री रामकृष्ण परमहंस यांची आज पुण्यतिथी आहे। श्री निसर्गदत्त महाराजांची आज पुण्यतिथी आहे।

0: बेलेश्वर तालुका आणि जिल्हा बीड इथल्या श्री ईश्वर भारती महाराजांची आज पुण्यतिथी आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. समर्थ रामदास स्वामी हे एक थोर सिद्ध पुरुष होते. त्यांची आराध्य दैवत तुळजा भवानी, प्रभू रामचंद्र आणि मारुती राय हे त्यांचे सर्वस्व होते. सूर्य आणि राम यांची उपासना त्यांच्या घरात परंपरेने चालत आलेली होती. समर्थांनी राम आणि मारुती जन्मोत्सव सुरू केले होते. लोक ह्या जाणीवेतूनच हे घडलेलं होतं. लोक याचा अर्थ अकृत्रिम नैसर्गिक सहजतेने वावरणारा समाज आहे. ती लोकांची नेमकी नाडी त्यांनी हेरलेली होती. लोकसंघटन, लोकसंग्रह आणि लोकजागरणास्तव त्याची खूप गरजही होती. पुढे लोकमान्यांनीही याच दृष्टीने छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि श्री गणेशोत्सव हे सुरू केले. आज हे उत्सव बळकट संघटन करताना दिसतात. समर्थांनी मठ मंदिरं उभारली. गाव तिथे मारुती मंदिर असाच जणू संकल्प सोडला आणि तो प्रत्यक्षात आणलेलाही दिसला. स्वधर्मातील कोणत्याही देवाला भजा हाच त्यांच्या साहित्यातून आपल्याला संदेश मिळतो. देवदेवतांच्या वर्णनाने, त्यांच्या पूजा अर्चनाने त्यांचं साहित्य ओतप्रोत भरलेलं दिसतं. त्यांनी व्यापक मानवधर्म रुजवला आणि लोकांच्या अंतःकरणाला जाग आणली. त्यांचं परंपरेशी नातं जोडून दिलं. त्यांनी आपल्या साहित्यातून ईश्वरोपासनाच केली, लोकशिक्षण दिलं, समाज प्रबोधन केलं. त्याचबरोबर त्यांच्या वाङ्मयाने राष्ट्र जागरण केलं. म्हणून समर्थ रामदास स्वामी हे राष्ट्रसंत म्हणून गणले जातात. स्वकालीन देशकाल परिस्थितीचं सजग आणि डोळस भान त्यांनी ठेवलेलं होतं. आध्यात्मिक साधना, तपश्चर्या, कृतिशील बोध, समाज आणि राष्ट्रधर्म यांच्या जागृतीवर भर दिलेले प्रबोधक, आनंदवन भुवनाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारे असे समर्थ रामदास स्वामी होते.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्री मुद्गल पुराण षष्ठ खंड. शौनकांनी सुताला विकट चरित्र कथन करा आणि दक्षाने पुढे काय विचारलं ते सर्व सांगा अशी विनंती करताच सूत सांगू लागला. दक्षाने मुद्गलांना विकट चरित्र विचारलं तेव्हा मुद्गल म्हणाले, दक्षा, आदिमाया महाशक्तीला महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांनी तू सर्व शक्तिमती असूनही गणेशाचं ध्यान करतेस याचं कारण काय असा प्रश्न केला असता तिने गणेशाचं मूळ स्वरूप स्पष्ट करून मी त्या परब्रह्मस्वरूपाचं ध्यान करते असं उत्तर दिलं. महाकाली प्रमुख देवींनी कामनाशंकर अशा ढुंढीचं चरित्र विचारलं तेव्हा आदिशक्तीने कामव्यथाहीन करणाऱ्या गणनाथाचं चरित्र सांगण्यास प्रारंभ केला. अतिभयंकर रूप धारण करणाऱ्या शंकरांना न ओळखता त्यांच्यावर इंद्राने वज्र टाकलं. त्याबरोबर शंकरांच्या तृतीय नेत्रातून अग्नी बाहेर पडला. शरण जाऊन इंद्राने शंकरांना शांत केलं पण तो अग्नी शंकरपुत्र राक्षसकृती होऊन शंकरांच्या आज्ञेने समुद्रात जाऊन राहिला आणि धर्मलोप करणारा त्रैलोक्याधिपती होशील असा वर मिळवून त्याने वृंदेशी लग्न केलं. नारदांच्या सांगण्यावरून त्याने पार्वतीच्या प्राप्तीसाठी एक दूत पाठवला पण त्याचा उपयोग न झाल्याने तो स्वतःच तिच्याकडे निघाला. तेव्हा पार्वतीने विष्णूंचं स्मरण केलं. विष्णू वृंदेला मोहविण्यासाठी निघाले हे वृंदेला समजताच तिने तू शिळा हो असा शाप विष्णूंना दिला. तेव्हा विष्णूंनी सिद्धिक्षेत्रात जाऊन विघ्नप गणेशाची पूजा केली. तेव्हा गजाननाने स्वहस्तीचे सुदर्शन चक्र शंकरांना देऊन वर दिला की युद्धात माझा स्मरण करून या चक्राने तू दैत्याचा वध करशील. तदनंतर विष्णूंना दंडकारण्यात गणेशाकडून वर मिळाला की वृंदा त्यांना वश होईल. त्याप्रमाणे विष्णू जलंधर रूपाने वृंदेकडे गेले. विष्णू वृंदेशी रममाण झाले असता शंकरांनी इकडे जलंधराचा वध केला. हे सर्व सत्य वृत्त कळताच वृंदा शोकाकुल झाली तर कामयुक्त विष्णूंच्या वीर्यापासून कामासूर निर्माण झाला. देवांच्या विनंतीवरून तुळशी स्वरूप झालेल्या वृंदेचे शालिग्रामाशी लग्न झाले. कामासुराने तपश्चर्येने शंकरांना प्रसन्न करून अभय मागून घेतलं. त्याचे मग महिषासुराच्या मुलीबरोबर लग्न झाले. त्याला सर्व दैत्यांनी राज्याभिषेक करून राज्यावर बसविले. पुढे कामासुराने त्रैलोक्य जिंकले आणि दैत्यांच्या सांगण्यावरून त्याने धर्मकार्य, स्वाहा, स्वधा, वषटकार नष्ट केले. वर्णाश्रम धर्म बुडविला. त्यामुळे एकच हाहाकार उडाला. सर्व देव कामासुराच्या नाशासाठी विचार करून उपोषणाला बसले. त्या ठिकाणी परमार्थवेत्ते योगीराज मुद्गल मुनी आले. देवांनी आणि ऋषीमुनींनी त्यांची पूजा केली. मग त्यांना शंकरांनी विचारलं, आम्ही कामासुराकडून स्थानभ्रष्ट झालो आहोत, तरी त्याच्या नाशाचा उपाय काय? तेव्हा मुद्गल म्हणाले, ज्या ठिकाणी शंकरांनी तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त केली त्या मयुरेशस्थानी जाऊन तपश्चर्या करा. त्या ठिकाणी साक्षात भगवान गणेश प्रकट होऊन कार्यसिद्धी करील. हे ऐकून सर्व देव दंडकारण्यात मयुरेशस्थानी गेले. शक्तींनी मयूरक्षेत्र स्वानंदमय कसं असा प्रश्न विचारल्यानंतर आदिशक्तीने पूर्वीचा इतिहास त्यांना सांगितला. प्रलयकाली परब्रह्मस्वरूप विघ्नेश्वर मयूरक्षेत्री झोपला तेव्हा त्याच्या निश्वासातून ओंकार निर्माण झाला आणि वेद प्रकटले. तसेच माझ्यासह पाच देवही प्रकट झाले. एकाक्षर बीजाचं तप करून शिवाने त्याला वृत्तांत कथन केला। तेव्हा आकाशवाणी झाली, मी गणेश असून साक्षात दर्शनाचा तुमचा अधिकार नसल्याने तुम्ही माझा भक्त भृशुंडी याच्याकडून ज्ञान घ्या, मग माझं दर्शन होऊन कार्यसिद्धी होईल। तेव्हा ते सर्व भृशुंडीकडे गेले। देव आणि भृशुंडी यांचा संवाद आम्हाला सांगा अशी विनंती शक्तींनी केली। तेव्हा आदिशक्तीने भृशुंडीचे दंडकारण्यातील स्वानंदाख्य स्थान सुचवून तिथे गणेशाची मृण्मय मूर्ती स्थापून पूजा विधान करा असं सांगितलं आणि त्या क्षेत्राचं वर्णन केलं। त्या क्षेत्रातील परिवार देवांचं वर्णन करून मयुरेश द्वाराचा यात्राविधी कथन केला। मयुरेशाच्या द्वाराचं रहस्य प्रकट करून त्या क्षेत्राचं प्रमाणसहित महात्म्य वर्णन केलं। मयूर क्षेत्रातील शुभाशुभ कर्मांचं फल वर्णन करून दंडकारण्याला गणेश क्षेत्र हे नाव कसं पडलं आणि त्यात मयुरेश तीर्थक्षेत्राला स्वानंद नाव कसं प्राप्त झालं ह्याचं वर्णन केलं। चारी द्वारांची यात्रा आणि देवालयातील सभागृहाच्या द्वारयात्रेची माहिती कथांसह सांगितली। गर्भागार यात्रेचं महात्म्य वर्णन करून मयुरेश क्षेत्रात मरण आलं असता त्याचं महत्त्व स्पष्ट करून सांगितलं। गर्भागाराचं प्रमाण कथन करून त्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांचं चरित्र विस्ताराने वर्णन केलं। देवांनी त्या क्षेत्रात मलत्याग इत्यादी व्यवहार कसे होतात हे सांगा असं विचारल्यावर उत्तर म्हणून भृशुंडीने देवादिकांचं चरित्र त्यांना ऐकवलं। मयुरेश क्षेत्रात यात्रेसाठी प्रवेश केल्यास कोणतं फल मिळतं याचं विस्ताराने वर्णन करून त्या क्षेत्रात निरनिराळ्या उपासना योग संन्यास ग्रहण यांचं फल विशेष सविस्तरपणे कथन केलं। नंतर त्या स्थानातील गणेशकुंडाचं वर्णन कथानकासह करून ब्रह्मकमंडलू आख्यान सांगितलं आणि ब्रह्मकमंडलूचं विशेष चरित्रही वर्णन केलं। गणेशतीर्थाजवळ असलेल्या सप्ततीर्थांचं वर्णन करून ब्रह्मकमंडलूमध्ये कोणकोणती तीर्थे आहेत त्याचं विस्ताराने वर्णन केलं। त्या क्षेत्रात सिद्ध झालेल्या भैरवनाथाचं चरित्र सांगून भृशुंडी म्हणाला की अशा त्या क्षेत्राची यात्रा करावी। गर्भागारात असलेल्या निरनिराळ्या दिशांना असलेल्या गणेशरूपाची पूजा करावी। सर्व तीर्थे सर्व पुऱ्या सर्व शक्ती सर्व ऋषी असे सर्वांचेच ते स्थान असून एकाक्षर मंत्राने तेथे उपासना करावी असं स्वानंद क्षेत्राचं वर्णन करून भृशुंडी थांबला। त्याला नमस्कार करून सर्व देव आनंदाने त्या क्षेत्री गेले। तेथे सर्व देवांनी वेदांनी ब्रह्मादिकांनी स्तवन केलं। तेव्हा प्रकट झालेल्या गणेशाने सर्वांना वर देऊन स्वानंद क्षेत्र मयुरेश तीर्थाचं महत्त्व आणि चरित्राचं फल सांगितलं। हे मयूर क्षेत्राचं महात्म्य आमच्या भाग्यानेच आम्हास ऐकण्यास मिळालं। आता हे जगदंबे, कामासुरामुळे भ्यालेल्या शिवादी देवांनी पुढे काय केलं ते सांग अशी विनंती सर्व शक्तींनी केली। आदिशक्ती म्हणाली, योगीराज मुद्गल निघून गेल्यानंतर शिवादिक देव मयूरक्षेत्री जाऊन यथाशास्त्र गणेशाची सेवा एकाक्षर विधानाने करू लागले। सर्वांनी गणेशस्तवन करताच प्रसन्न झालेल्या गणेशाने कामासुर विजयाचा वर त्यांना दिला। ही वार्ता कामासुराला आकाशवाणीने कळल्याबरोबर क्रुद्ध होऊन कामासुर ससैन्य युद्धास निघाला। त्यावेळी सर्वांनी स्मरण करताच तेजस्वी विकट प्रकट झाला। सर्वांनी प्रणाम करून त्या मूषकध्वज विकटाचा जय जयकार केला। समोरासमोर उभ्या असलेल्या देवदैत्यांचं सैन्यासह फार मोठं युद्ध झालं। त्या युद्धात कामासुराचे दोन पुत्र शोषण आणि दुप्पूर मारले गेले। तेव्हा विलक्षण संतापून चालून आलेल्या कामासुराला विकटाने, मी ब्रह्म आहे, शुक्राचार्याने सांगितल्याप्रमाणे मला जाणून शरण ये असं म्हटलं। परंतु कामासुराच्या मनात शंका निर्माण झाली आणि त्याने विचारलं, तू जर परब्रह्म आहेस तर यांचं सहाय्य तू का घेतोस? त्या प्रश्नाचं स्वतः गणेशाने समर्पक उत्तर दिलं। त्याने कामासुराचं समाधान झालं. मग त्याने गणेशाची स्तुती केली आणि त्याची भक्ती मागून घेतली. बलाढ्य कामासूर शांत झालेला पाहताच देवांनी गणेशाची स्तुती केली. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मूर्ती स्थापन केली आणि पूजा करून महोत्सव केला. विकट चरित्र सांगून आदिशक्तीने गुणेश चरित्र कथन केलं. त्यातील बालक क्रीडा सांगितल्या. कमलासुराचा वध कसा झाला ते सांगून विष्णू आदी देव पराधीन असून ते गणेशाच्या स्वाधीन असल्याची कथा सिद्धींना ऐकविली आणि मयुरेशाच्या इतर क्रीडाही वर्णन करून सांगितल्या. तसंच त्याचा सिद्धिबुद्धीशी झालेला विवाह आणि सिंधू असुराचा वध ह्या घटना कथन केल्या. नंतर सूर्यावताराची कथा, भानुविनायकाचं चरित्र आणि वरद चरित्र कथन करून सिद्धींना आदिशक्तीने सांगितलं की तुम्ही मयूर क्षेत्राला जा, मीही येते. त्या ठिकाणी विघ्नेश्वराची सेवा करा, मानस आणि बाह्य पूजा करून गणेश चित्त व्हा असा आदेश देऊन त्या शक्तींना आदिशक्तीने एकाक्षर मंत्र दिला. त्या प्रणाम करून मयूर क्षेत्राला गेल्या आणि पूजनविधीने त्यांनी गणेशाला प्रसन्न केलं. त्यावेळी महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांनी मयुरेशाची स्तुती केली. त्यांच्या मागणीवरून श्री गणेशाने त्यांना भक्ती दिली. मुद्गल म्हणाले, दक्षा, हे विकट चरित्र मी तुला कथन केलं. या चरित्राचं श्रवण पठण सर्वसिद्धिदायक आहे. शेवटी तुम्हाला आणखी काय ऐकायचं आहे असं सूताने शौनकांना विचारलं. षष्ठ खंड समाप्त.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया रवींद्र भट यांची गीतरचना. संगीत आहे कुमुद भट यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीतं प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: श्रोतेहो आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. गीत संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा।

0: ईश्वराचे उदर भरण करण्या स्थान दुर्वांकुराचे जतन जीवन सत्वे येथ होतात सारी आकंठ भोजनाने तृप्त होतात सारी।
1: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच, दुर्वांकुर डायनिंग हॉल।
2: रास्त दरात मस्त भोजनाचा आनंद लुटण्यासाठी सहकुटुंब मित्रमंडळींसहित दुर्वांकुरला यावं।
1: दुर्वांकुर डायनिंग हॉल, टिळक रोड, हत्ती गणपती चौक, पुणे।
3: संगीतकार बाळ पळसले यांच्या संगीत रचनेत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातील गीत। गीतकार जयवंत वालावलकर।

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भक्तिसुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. ऐकूयात संत नामदेव महाराजांची रचना, संगीत वसंत देसाई आणि स्वर वाणी जयराम.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। श्री रामोपासक सीताराम पंत नेने अक्कलकोट जवळच्या गारोडे नावाच्या गावात राहत होते। त्यांना फक्त एकच ध्यास होता की श्री रामाचं दर्शन व्हावं, म्हणून ते श्री रामाची अथकपणे उपासना करायचे। श्री राम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्राचा 13 कोटीचा जप त्यांनी पूर्ण केला होता। त्यांच्या कानावर स्वामी समर्थांची कीर्ती गेली होती। स्वामी श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत हे त्यांनी ऐकलं होतं। सीताराम पंतांच्या मनात यायचं की श्रीरामाचं दर्शन व्हावं, परंतु त्यांना ते दर्शन काही झालं नाही। निदान श्री दत्तावतारी स्वामींचं तरी दर्शन घेऊयात म्हणून सीताराम पंत विलक्षण भक्तिभावाने अक्कलकोटात आले। स्वामी औदुंबराखाली आसन मांडी घालून बसले होते। स्वामींचं अपूर्व तेज पाहून सीताराम पंत भारावून गेले। स्वामींच्या पाठीमागे एक गाय उभी होती। स्वामींचं अपूर्व तेज पाहून सीताराम पंत भारावून गेले। स्वामींच्या पाठीमागे एक गाय उभी होती। तेजाचं चक्र गरागरा फिरत होतं। ते तेजस्वी रूप

0: श्री रामा, तुझं आज सुंदर दर्शन झालं, माझं आयुष्य कृतार्थ झालं. स्वामींनी सीताराम पंतांना हलकेच उठवलं, छातीशी घट्ट धरलं. त्यांनी सीताराम पंतांना म्हटलं, इच्छा पूर्ण झाली ना? तेव्हा सीताराम पंतांनी स्वामींकडे पाहिलं. स्वामींच्या जागी त्यांना प्रत्यक्ष श्रीराम दिसले. सीताराम पंत म्हणाले, स्वामी, माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. तुम्हीच परब्रह्म आहात. ह्या चरणांची सेवा करीतच मी आता माझं आयुष्य काढणार. आपण मजवर कृपा करावी. सीताराम पंत अक्कलकोटातच राहिले. त्या दिव्य क्षणापासून त्यांनी पूर्ण मौन पाळलं. माधुकरी मागून त्यांचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा. स्वामींनी दोन घास खाल्ले की मग आपण दोन घास खायचे. श्रीरामाची उपासना करीत स्वामी स्मरणातच राहायचं हा त्यांचा संकल्प होता. एक दिवस पहाटे स्वामींनी सीताराम पंतांना पुन्हा श्रीराम रूपात स्वप्न दर्शन दिलं. त्यांचं मन केवळ ज्ञानोत्तर भक्तीने पूर्ण भरून टाकलं आणि त्यांना सांगितलं, तुझी उपासना पूर्ण झाली, तुला साक्षात्कार झाला. उर्वरित आयुष्य तू पुन्हा तुझ्या गावातल्या श्रीरामाच्या देवळात बसून केवळ चिंतनात राहा. माझे तुला आशीर्वाद आहेत. सीताराम पंत जागे झाले तर स्वामी साक्षात समोर उभे होते. त्यांचा आनंद गगनात मावेना.
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.
0: ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन हा उपासना मार्गातला सर्वश्रेष्ठ अनुभव असतो हे तुम्ही लक्षात ठेवा. अखंड नामस्मरणाची ती साक्षात्कारी फलश्रुती असते. नामस्मरण असं काही फुलून आलेलं असतं की अवघ अस्तित्व नामाने भारलं जातं, देहभान हरपून जातं. केवळ परब्रह्म भेटावं म्हणून संपूर्ण आयुष्य तोलून धरणाऱ्या परमभक्तांची दर्शनाची इच्छा भगवंत नेहमीच पूर्ण करतो हे लक्षात ठेवा.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 21 सप्टेंबर. अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. दुसऱ्याच्या मनातलं ओळखणं ही फारशी मोठी विद्या नाही. ज्याच्या मनातलं ओळखायचंच आहे त्याच्या मनाशी आपलं मन एकरूप झालं की आपल्याला कळायला लागतं. पण अंतःकरण शुद्ध असेल तरच हे साधेल. हे साधण्याच्या काही क्रिया असतात, त्या क्रिया चालू असतात तोपर्यंत ती शक्ती राहते. त्या क्रिया बंद झाल्या की ती नाहीशी होते. जो मनुष्य या शक्तीचा बाजार मांडतो त्याच्याजवळ भगवंताची कृपा असेलच असं मात्र नाही, आणि ती नाही म्हणजे काहीच नाही. मनोगत कळायला एकमेकांना एकमेकांची भाषा कळायला पाहिजेच असं नाही. समजा तेलंगणातला एक भिकारी आपल्या दारी भीक मागायला आला आणि तो एक तेलंगी गाणं म्हणू लागला. त्या गाण्याचा अर्थ आपल्याला मुळीच कळत नाही, पण हा भीक मागतो आहे हे आपण ओळखतो. त्याचप्रमाणे मनोगताचा भावार्थ कळतो. प्रत्यक्ष वाक्याचा अर्थ कळला नाही तरी हरकत नसते. ऐकणारा खऱ्या उत्सुकतेनं आला असेल तर सांगणाऱ्याचा भावार्थ त्याला आपोआप कळेल. पण ऐकणारा तसा आला नसेल तर सांगणाऱ्याने स्पष्ट सांगून सुद्धा त्याला कळायचं नाही. तत्वज्ञान हे कायम आणि कधीही न बदलणारं आहे. स्थलकालानुसार निराळ्या भाषेत ते मांडावं लागतं इतकंच. समजा आपण गाडीत बसून दिल्लीला चाललो, गाडी दर क्षणी पुढे पुढे जाते, पण आपण आपल्या जागेवर बसूनच असतो. त्याप्रमाणे परिस्थिती सारखी बदलत असते, पण आपण जर भगवंतालाच चिकटून राहिलो तर खात्रीने आपण आपल्या नियोजित स्थळी पोहोचू शकू, मग परिस्थिती कितीही बदलू दे. देहात आल्यावर आपलं ज्याच्याशी जे जे कर्तव्य आहे ते बरोबर करणं हे रामचरित्राचं सार आहे, आणि हे प्रत्येकाने जाणलं पाहिजे. रामासमोर जाऊन मी अमुक अमुक करत आहे असं त्याला सांगावं आणि आपल्या कार्याला लागावं. भगवंताला स्मरून काम करत असताना जे योग्य दिसेल ते त्याच्याच इच्छेने आहे असं समजून काम करावं. जो असं करील त्याला समाधान झालंच पाहिजे. भगवत कृपेने मी सर्व कृत्य करतो म्हटलं म्हणजे अभिमान कशाला वाढेल. अंतरंग ओळखायला स्वतःपासून सुरुवात करावी. माझं चुकतं कुठे आहे हे पाहावं. तर्कशास्त्र शिकून तर्कटी बनू नये. तसंच संतांच्या अनुभवी वचनांकडे फार चिकित्सेने पाहू नये. संतांचं सांगणं अगदी सोप्या भाषेत असतं. गंमत अशी की भगवंत आहे की नाही इथपासूनच लोक चिकित्सेला सुरुवात करतात आणि मोठ्या घोटाळ्यात पडतात, आणि शेवटी आहे तिथेच थांबण्याची त्यांच्यावर पाळी येते, म्हणजे त्यांची प्रगती खुंटते. याकरता भगवंताचं बूड कायम ठेवून चिकित्सा करावी. देहरूप गावाहून रामरूप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोते हो आता ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांनी लिहिलेली शिवस्तुती. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आता सादर करत आहोत श्री गणेश आराधना। सुरुवातीला ऐकूया श्री प्रमोद फडके गुरुजी यांच्या स्वरात श्री गणपती अथर्व शीर्ष, त्यानंतर गणेश कथा सादर होईल। अभिवाचक आहेत आशिष केसकर। या कथेनंतर आरत्या आणि मंत्रपुष्पांजली सादर होईल। आराधनेच्या अखेरीस ओम गं गणपतये नमहा या मंत्राचा 108 वेळा जप होईल। श्री गणेश आराधना। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

ओम गंग गणपतये नमः। अष्टविनायकातल्या धूम्रवर्ण या अवताराची कथा ऐकूयात। धूम्रवर्णावतारश्च अभिमानासुरनाशकाः आखुवाहन एवासौ शिवात्मा तु स उच्यते। भगवान श्री गणेशाचा धूम्रवर्ण नावाचा अवतार अभिमानासुराचा नाश करणारा आहे। तो शिव ब्रह्मस्वरूप आहे, त्यालाही मूषक वाहनच सांगितलं गेलं आहे। एकेकाळी लोकपितामह ब्रह्मदेवाने सूर्याला कर्माध्यक्ष पद दिलं। राज्यपद प्राप्त झाल्यामुळे सूर्यदेवाच्या मनात अहंकार उत्पन्न झाला। त्यावेळी त्यांना शिंक आली, त्यापासून अहंतासुराचा जन्म झाला। तो दैत्यगुरु शुक्राचार्यांकडून गणेश मंत्राची दीक्षा प्राप्त करून तपश्चर्येसाठी वनात गेला। वनात अहंतासूर उपवासपूर्वक भगवान श्री गणेशाचं ध्यान तसंच जप करू लागला। हजारो वर्ष कठीण तपश्चर्या पूर्ण झाल्यावर भगवान गणेश त्याला प्रकट झाले। त्यांनी अहंतासुराला म्हटलं, मी तुझ्या तपाने संतुष्ट झालो आहे, पाहिजे तो वर माग। अहंतासुराने त्यांच्याकडून संपूर्ण ब्रह्मांडावर राज्य, अमरत्व, आरोग्य तसंच अजेय होण्याचा वर मागितला। भगवान श्री गणेश यांनी तथास्तु असं म्हणून ते अंतर्धान पावले। अहंतासूर तेथून परत आला आणि त्याने शुक्राचार्यांच्या चरणांना वंदन केलं। आपल्या शिष्याला इच्छित फल प्राप्त झाल्याचा समाचार कळल्याने शुक्राचार्य परमप्रसन्न झाले। त्यांनी संपूर्ण असुरांना बोलवून अहंतासुराला दैत्यांचा स्वामी बनवलं। त्यावेळी दैत्यांनी फार मोठा आनंदोत्सव साजरा केला। विषयप्रिय नावाच्या नगरीत अहंतासूर सुखाने जीवन यापन करू लागला। त्याला सर्वाधिक योग्य समजून प्रमदासुराने आपल्या सुंदर कन्येशी त्याचा विवाह केला। काही समय लोटल्यानंतर त्याला गर्व आणि श्रेष्ठ या नावाचे दोन पुत्र झाले। एके दिवशी अहंतासुराने आपल्या सासऱ्याच्या सल्ल्याने आणि गुरुचा आशीर्वाद प्राप्त करून विश्वविजयासाठी प्रस्थान केलं। असुराद्वारा भयानक नरसंहार होऊ लागला। चहूकडे हाणा मारा यांचा गोंधळ माजला। अशा प्रकारे सप्तद्वीप पृथ्वी अहंतासुराच्या अधिकाराखाली आली। परमप्रमादी अहंतासुराला भिऊन शेषाने सुद्धा त्याला कारभार देणं स्वीकार केलं। नंतर अहंतासुराने स्वर्गावर आक्रमण केलं। देवतांकडून भगवान विष्णू युद्ध करण्यासाठी आले, परंतु ते सुद्धा पराजित झाले। सर्वत्र अहंतासुराचं शासन कायम झालं। देवता ऋषी मुनी पर्वतात लपून राहू लागले। धर्म कर्म नष्ट झालं। अहंतासूर देवता मनुष्य आणि नाग यांच्या कन्यांचं अपहरण करून अहंतासूर त्यांचा शीलभंग करू लागला। सर्वत्र पाप आणि अन्यायाचा डंका वाजला। चोहोकडून असहाय्य झाल्याने देवतांनी भगवान शंकर आणि ब्रह्मदेवाच्या सल्ल्याने भगवान गणेशाची उपासना प्रारंभ केली। 700 वर्षांच्या कठीण उपासनेनंतर भगवान गणनाथ प्रसन्न झाले। त्यांनी देवगणांची प्रार्थना ऐकून त्यांचं दुःख नाहीसं करण्याचं वचन त्यांना दिलं। प्रथम धूम्रवर्णाने देवर्षी नारदांना दूताच्या रूपात अहंतासुराकडे पाठवलं। त्यांनी त्याला धूम्रवर्ण गणेशाला शरण जाऊन शांतीपूर्वक जीवन यापन करण्याचा संदेश कळवला। अहंतासूर क्रोधित झाला। संदेश निष्फल झाल्यामुळे नारद निराश होऊन परतले। त्यावेळी भगवान धूम्रवर्णाने क्रोधित होऊन असुरसेनेवर आपला उग्र पाश टाकला। त्या पाशामुळे असुराच्या नरडीला फास बसू लागला आणि असुर यमलोकाला जाऊ लागला। चहूकडे हाहाकार माजला। असुरांनी भीषण युद्धाचा प्रयत्न केला, परंतु तेजस्वी पाशाच्या ज्वालेत ते सर्व जळून भस्म झाले। अहंतासूर निराश होऊन शुक्राचार्यांकडे गेला। त्यांनी त्याला धूम्रवर्णाला शरण जाण्याची प्रेरणा दिली। अहंतासुराने भगवान धूम्रवर्ण यांच्या चरणांवर लोळण घेऊन त्यांच्याकडे क्षमेची याचना केली। त्यांची विविध उपचारांनी पूजा केली। संतुष्ट झालेल्या भगवान धूम्रवर्णाने दैत्याला अभयदान दिलं। त्याला असा आदेश दिला की जिथे माझी पूजा होत नाही तिथे तू निवास कर। माझ्या भक्तांना
कधीही कष्ट आणि दुःख देण्याचा प्रयत्न करू नकोस. अहंतासूर भगवान धूम्रवर्णाच्या चरणांना प्रणाम करून निघून गेला. देवगणांनी आश्चर्यचकित होऊन श्रद्धापूर्वक धूम्रवर्णाची पूजा केली आणि ते मुक्तकंठाने त्यांचा जय जयकार करू लागले. ओम धूम्रवर्णाय नमः. ओम गंगणपतये नमः.

श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम श्री गणेश आराधना. यामध्ये आपण ऐकलेत श्री गणपती अथर्व शीर्ष, गणेश कथा, आरत्या, मंत्रपुष्पांजली आणि ओम गंग गणपतये नमहा या मंत्राची एक जपमाळ. श्री गणेश आराधना, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया रवींद्र भट यांची गीतरचना. संगीत आहे कुमुद भट यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानडे आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया जयंत साळगावकर यांची गीतरचना. संगीत आहे माधुरी नाईक यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीतं प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग दरबारी कानडा.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग दरबारी कानडा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संगीतकार राम कदम यांचं गीत ऐकूया. गीत आहे मा उ पेटकर यांचं आणि स्वर सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना, संगीत आणि स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या

0: शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. आता ऐकूया श्री गोंदवलेकर महाराज यांची पदरचना. संगीत आणि स्वर अरुण सराफ.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10

ओ भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीतं प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। गीत संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा।
0: कोकणाच्या निसर्गाची श्रीमंती अनुभवायला या गाज रिसॉर्टमध्ये। निळ्याशार शांत सागराची गाज ऐका, आराम घ्या आणि पल्लवित व्हा। गाज रिसॉर्ट पालशेत, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी। संपर्क gazresort.com, फोन 9890095533।
1: श्रोते हो, ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंग रचना। संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्री मुद्गल पुराण षष्ठ खंड. शौनकांनी सुताला विकट चरित्र कथन करा आणि दक्षाने पुढे काय विचारलं ते सर्व सांगा अशी विनंती करताच सूत सांगू लागला. दक्षाने मुद्गलांना विकट चरित्र विचारलं तेव्हा मुद्गल म्हणाले, दक्षा, आदिमाया महाशक्तीला महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांनी तू सर्व शक्तिमती असूनही गणेशाचं ध्यान करतेस याचं कारण काय असा प्रश्न केला असता तिने गणेशाचं मूळ स्वरूप स्पष्ट करून मी त्या परब्रह्मस्वरूपाचं ध्यान करते असं उत्तर दिलं. महाकाली प्रमुख देवींनी कामनाशंकर अशा ढुंढीचं चरित्र विचारलं तेव्हा आदिशक्तीने कामव्यथाहीन करणाऱ्या गणनाथाचं चरित्र सांगण्यास प्रारंभ केला. अतिभयंकर रूप धारण करणाऱ्या शंकरांना न ओळखता त्यांच्यावर इंद्राने वज्र टाकलं. त्याबरोबर शंकरांच्या तृतीय नेत्रातून अग्नी बाहेर पडला. शरण जाऊन इंद्राने शंकरांना शांत केलं पण तो अग्नी शंकरपुत्र राक्षसकृती होऊन शंकरांच्या आज्ञेने समुद्रात जाऊन राहिला आणि धर्मलोप करणारा त्रैलोक्याधिपती होशील असा वर मिळवून त्याने वृंदेशी लग्न केलं. नारदांच्या सांगण्यावरून त्याने पार्वतीच्या प्राप्तीसाठी एक दूत पाठवला पण त्याचा उपयोग न झाल्याने तो स्वतःच तिच्याकडे निघाला. तेव्हा पार्वतीने विष्णूंचं स्मरण केलं. विष्णू वृंदेला मोहविण्यासाठी निघाले हे वृंदेला समजताच तिने तू शिळा हो असा शाप विष्णूंना दिला. तेव्हा विष्णूंनी सिद्धिक्षेत्रात जाऊन विघ्नप गणेशाची पूजा केली. तेव्हा गजाननाने स्वहस्तीचे सुदर्शन चक्र शंकरांना देऊन वर दिला की युद्धात माझं स्मरण करून या चक्राने तू दैत्याचा वध करशील. तदनंतर विष्णूंना दंडकारण्यात गणेशाकडून वर मिळाला की वृंदा त्यांना वश होईल. त्याप्रमाणे विष्णू जलंधर रूपाने वृंदेकडे गेले. विष्णू वृंदेशी रममाण झाले असता शंकरांनी इकडे जलंधराचा वध केला. हे सर्व सत्य वृत्त कळताच वृंदा शोकाकुल झाली तर कामयुक्त विष्णूंच्या वीर्यापासून कामासूर निर्माण झाला. देवांच्या विनंतीवरून तुळशी स्वरूप झालेल्या वृंदेचे शालिग्रामाशी लग्न झाले. कामासुराने तपश्चर्येने शंकरांना प्रसन्न करून अभय मागून घेतलं. त्याचे मग महिषासुराच्या मुलीबरोबर लग्न झाले. त्याला सर्व दैत्यांनी राज्याभिषेक करून राज्यावर बसविले. पुढे कामासुराने त्रैलोक्य जिंकले आणि दैत्यांच्या सांगण्यावरून त्याने धर्मकार्य, स्वाहा, स्वधा, वषटकार नष्ट केले. वर्णाश्रम धर्म बुडविला. त्यामुळे एकच हाहाकार उडाला. सर्व देव कामासुराच्या नाशासाठी विचार करून उपोषणाला बसले. त्या ठिकाणी परमार्थवेत्ते योगीराज मुद्गल मुनी आले. देवांनी आणि ऋषीमुनींनी त्यांची पूजा केली. मग त्यांना शंकरांनी विचारलं, आम्ही कामासुराकडून स्थानभ्रष्ट झालो आहोत, तरी त्याच्या नाशाचा उपाय काय? तेव्हा मुद्गल म्हणाले, ज्या ठिकाणी शंकरांनी तपश्चर्या करून सिद्धी प्राप्त केली त्या मयुरेशस्थानी जाऊन तपश्चर्या करा. त्या ठिकाणी साक्षात भगवान गणेश प्रकट होऊन कार्यसिद्धी करील. हे ऐकून सर्व देव दंडकारण्यात मयुरेशस्थानी गेले. शक्तींनी मयूरक्षेत्र स्वानंदमय कसं असा प्रश्न विचारल्यानंतर आदिशक्तीने पूर्वीचा इतिहास त्यांना सांगितला. प्रलयकाली परब्रह्मस्वरूप विघ्नेश्वर मयूरक्षेत्री झोपला तेव्हा त्याच्या निश्वासातून ओंकार निर्माण झाला आणि वेद प्रकटले. तसेच माझ्यासह पाच देवही प्रकट झाले. एकाक्षर बीजाचं तप करून शिवाने त्याला वृत्तांत कथन केला। तेव्हा आकाशवाणी झाली, मी गणेश असून साक्षात दर्शनाचा तुमचा अधिकार नसल्याने तुम्ही माझा भक्त भृशुंडी याच्याकडून ज्ञान घ्या, मग माझं दर्शन होऊन कार्यसिद्धी होईल। तेव्हा ते सर्व भृशुंडीकडे गेले। देव आणि भृशुंडी यांचा संवाद आम्हाला सांगा अशी विनंती शक्तींनी केली। तेव्हा आदिशक्तीने भृशुंडीचे दंडकारण्यातील स्वानंदाख्य स्थान सुचवून तिथे गणेशाची मृण्मय मूर्ती स्थापून पूजा विधान करा असं सांगितलं आणि त्या क्षेत्राचं वर्णन केलं। त्या क्षेत्रातील परिवार देवांचं वर्णन करून मयुरेश द्वाराचा यात्राविधी कथन केला। मयुरेशाच्या द्वाराचं रहस्य प्रकट करून त्या क्षेत्राचं प्रमाणसहित महात्म्य वर्णन केलं। मयूर क्षेत्रातील शुभाशुभ कर्मांचं फल वर्णन करून दंडकारण्याला गणेश क्षेत्र हे नाव कसं पडलं आणि त्यात मयुरेश तीर्थक्षेत्राला स्वानंद नाव कसं प्राप्त झालं ह्याचं वर्णन केलं। चारी द्वारांची यात्रा आणि देवालयातील सभागृहाच्या द्वारयात्रेची माहिती कथांसह सांगितली। गर्भागार यात्रेचं महात्म्य वर्णन करून मयुरेश क्षेत्रात मरण आलं असता त्याचं महत्व स्पष्ट करून सांगितलं। गर्भागाराचं प्रमाण कथन करून त्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांचं चरित्र विस्ताराने वर्णन केलं। देवांनी त्या क्षेत्रात मलत्याग इत्यादी व्यवहार कसे होतात हे सांगा असं विचारल्यावर उत्तर म्हणून भृशुंडीने देवादिकांचं चरित्र त्यांना ऐकवलं। मयुरेश क्षेत्रात यात्रेसाठी प्रवेश केल्यास कोणतं फल मिळतं याचं विस्ताराने वर्णन करून त्या क्षेत्रात निरनिराळ्या उपासना योग संन्यास ग्रहण यांचं फल विशेष सविस्तरपणे कथन केलं। नंतर त्या स्थानातील गणेशकुंडाचं वर्णन कथानकासह करून ब्रह्मकमंडलू आख्यान सांगितलं आणि ब्रह्मकमंडलूचं विशेष चरित्रही वर्णन केलं। गणेश तीर्थाजवळ असलेल्या सप्ततीर्थांचं वर्णन करून ब्रह्मकमंडलूमध्ये कोणकोणती तीर्थे आहेत त्याचं विस्ताराने वर्णन केलं। त्या क्षेत्रात सिद्ध झालेल्या भैरवनाथाचं चरित्र सांगून भृशुंडी म्हणाला की अशा त्या क्षेत्राची यात्रा करावी। गर्भागारात असलेल्या निरनिराळ्या दिशांना असलेल्या गणेशरूपाची पूजा करावी। सर्व तीर्थे सर्व पुऱ्या सर्व शक्ती सर्व ऋषी असे सर्वांचेच ते स्थान असून एकाक्षर मंत्राने तेथे उपासना करावी असं स्वानंद क्षेत्राचं वर्णन करून भृशुंडी थांबला। त्याला नमस्कार करून सर्व देव आनंदाने त्या क्षेत्री गेले। तेथे सर्व देवांनी वेदांनी ब्रह्मादिकांनी स्तवन केलं। तेव्हा प्रकट झालेल्या गणेशाने सर्वांना वर देऊन स्वानंद क्षेत्र मयुरेश तीर्थाचं महत्व आणि चरित्राचं फल सांगितलं। हे मयूर क्षेत्राचं महात्म्य आमच्या भाग्यानेच आम्हास ऐकण्यास मिळालं। आता हे जगदंबे, कामासुरामुळे भ्यालेल्या शिवादी देवांनी पुढे काय केलं ते सांग अशी विनंती सर्व शक्तींनी केली। आदिशक्ती म्हणाली, योगीराज मुद्गल निघून गेल्यानंतर शिवादिक देव मयूरक्षेत्री जाऊन यथाशास्त्र गणेशाची सेवा एकाक्षर विधानाने करू लागले। सर्वांनी गणेशस्तवन करताच प्रसन्न झालेल्या गणेशाने कामासुर विजयाचा वर त्यांना दिला। ही वार्ता कामासुराला आकाशवाणीने कळल्याबरोबर क्रुद्ध होऊन कामासुर ससैन्य युद्धास निघाला। त्यावेळी सर्वांनी स्मरण करताच तेजस्वी विकट प्रकट झाला। सर्वांनी प्रणाम करून त्या मूषकध्वज विकटाचा जय जयकार केला। समोरासमोर उभ्या असलेल्या देवदैत्यांचं सैन्यासह फार मोठं युद्ध झालं। त्या युद्धात कामासुराचे दोन पुत्र शोषण आणि दुप्पूर मारले गेले। तेव्हा विलक्षण संतापून चालून आलेल्या कामासुराला विकटाने, मी ब्रह्म आहे, शुक्राचार्याने सांगितल्याप्रमाणे मला जाणून शरण ये असं म्हटलं। परंतु कामासुराच्या मनात शंका निर्माण झाली आणि त्याने विचारलं, तू जर परब्रह्म आहेस तर यांचं सहाय्य तू का घेतोस? त्या प्रश्नाचं स्वतः गणेशाने समर्पक उत्तर दिलं। त्याने कामासुराचं समाधान झालं. मग त्याने गणेशाची स्तुती केली आणि त्याची भक्ती मागून घेतली. बलाढ्य कामासूर शांत झालेला पाहताच देवांनी गणेशाची स्तुती केली. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मूर्ती स्थापन केली आणि पूजा करून महोत्सव केला. विकट चरित्र सांगून आदिशक्तीने गुणेश चरित्र कथन केलं. त्यातील बालक क्रीडा सांगितल्या. कमलासुराचा वध कसा झाला ते सांगून विष्णू आदी देव पराधीन असून ते गणेशाच्या स्वाधीन असल्याची कथा सिद्धींना ऐकविली आणि मयुरेशाच्या इतर क्रीडाही वर्णन करून सांगितल्या. तसंच त्याचा सिद्धिबुद्धीशी झालेला विवाह आणि सिंधू असुराचा वध ह्या घटना कथन केल्या. नंतर सूर्यावताराची कथा, भानुविनायकाचं चरित्र आणि वरद चरित्र कथन करून सिद्धींना आदिशक्तीने सांगितलं की तुम्ही मयूर क्षेत्राला जा, मीही येते. त्या ठिकाणी विघ्नेश्वराची सेवा करा, मानस आणि बाह्य पूजा करून गणेश चित्त व्हा असा आदेश देऊन त्या शक्तींना आदिशक्तीने एकाक्षर मंत्र दिला. त्या प्रणाम करून मयूर क्षेत्राला गेल्या आणि पूजनविधीने त्यांनी गणेशाला प्रसन्न केलं. त्यावेळी महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांनी मयुरेशाची स्तुती केली. त्यांच्या मागणीवरून श्री गणेशाने त्यांना भक्ती दिली. मुद्गल म्हणाले, दक्षा, हे विकट चरित्र मी तुला कथन केलं. या चरित्राचं श्रवण पठण सर्वसिद्धिदायक आहे. शेवटी तुम्हाला आणखी काय ऐकायचं आहे असं सूताने शौनकांना विचारलं. षष्ठ खंड समाप्त.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. श्रोतेहो, ऐकूया रवींद्र भट यांची गीतरचना. संगीत आहे कुमुद भट यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्री स्वामी समर्थ। श्री रामोपासक सीताराम पंत नेने अक्कलकोट जवळच्या गारोडे नावाच्या गावात राहत होते। त्यांना फक्त एकच ध्यास होता की श्री रामाचं दर्शन व्हावं, म्हणून ते श्री रामाची अथकपणे उपासना करायचे। श्री राम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्राचा 13 कोटीचा जप त्यांनी पूर्ण केला होता। त्यांच्या कानावर स्वामी समर्थांची कीर्ती गेली होती। स्वामी श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत हे त्यांनी ऐकलं होतं। सीताराम पंतांच्या मनात यायचं की श्रीरामाचं दर्शन व्हावं, परंतु त्यांना ते दर्शन काही झालं नाही। निदान श्री दत्तावतारी स्वामींचं तरी दर्शन घेऊयात म्हणून सीताराम पंत विलक्षण भक्तिभावाने अक्कलकोटात आले। स्वामी औदुंबराखाली आसन मांडी घालून बसले होते। स्वामींचं अपूर्व तेज पाहून सीताराम पंत भारावून गेले। स्वामींच्या पाठीमागे एक गाय उभी होती। स्वामींचं अपूर्व तेज पाहून सीताराम पंत भारावून गेले। स्वामींच्या पाठीमागे एक गाय उभी होती। तेजाचं चक्र गरागरा फिरत होतं। ते तेजस्वी रूप पाहून सीताराम पंत आनंदाने अक्षरशः नाचायला लागले। ज्या श्रीरामदर्शनाची आपण आजपर्यंत वाट पाहिली, त्या श्रीरामांचं साक्षात दर्शन झालं हा हर्ष सीताराम पंतांच्या मनात मावेना। ते धावत धावत आले आणि स्वामींच्या चरणांवर एकदम कोसळले। स्वामींचे चरण हृदयाशी घट्ट धरून हर्षातिशयाने म्हणू लागले, माझा श्रीराम मला आज भेटला, किती प्रतीक्षा केली, जपात आयुष्य झोकून दिलं। श्रीरामा, तुझं आज सुंदर दर्शन झालं, माझं आयुष्य कृतार्थ झालं। स्वामींनी सीताराम पंतांना हलकेच उठवलं, छातीशी घट्ट धरलं। त्यांनी सीताराम पंतांना म्हटलं, इच्छा पूर्ण झाली ना? तेव्हा सीताराम पंतांनी स्वामींकडे पाहिलं। स्वामींच्या जागी त्यांना प्रत्यक्ष श्रीराम दिसले। सीताराम पंत म्हणाले, स्वामी, माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या, तुम्हीच परब्रह्म आहात, ह्या चरणांची सेवा करीतच मी आता माझं आयुष्य काढणार, आपण माझ्यावर कृपा करावी। सीताराम पंत अक्कलकोटातच राहिले। त्या दिव्य क्षणापासून त्यांनी पूर्ण मौन पाळलं। माधुकरी मागून त्यांचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा। स्वामींनी 2 घास खाल्ले की मग आपण 2 घास खायचे। श्रीरामाची उपासना करीत स्वामी स्मरणातच राहायचं हा त्यांचा संकल्प होता। एक दिवस पहाटे स्वामींनी सीताराम पंतांना पुन्हा श्रीराम रूपात स्वप्न दर्शन दिलं। त्यांचं मन केवळ ज्ञानोत्तर भक्तीने पूर्ण भरून टाकलं आणि त्यांना सांगितलं, तुझी उपासना पूर्ण झाली, तुला साक्षात्कार झाला, उर्वरित आयुष्य तू पुन्हा तुझ्या गावातल्या श्रीरामाच्या देवळात बसून केवळ चिंतनात राहा, माझे तुला आशीर्वाद आहेत। सीताराम पंत जागे झाले तर स्वामी साक्षात समोर उभे होते। त्यांचा आनंद गगनात मावेना। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन हा उपासना मार्गातला सर्वश्रेष्ठ अनुभव असतो हे तुम्ही लक्षात ठेवा। अखंड नामस्मरणाची ती साक्षात्कारी फलश्रुती असते। नामस्मरण असं काही फुलून आलेलं असतं की अवघ अस्तित्व नामाने भारलं जातं, देहभान हरपून जातं। केवळ परब्रह्म भेटावं म्हणून संपूर्ण आयुष्य तोलून धरणाऱ्या परमभक्तांची दर्शनाची इच्छा भगवंत नेहमीच पूर्ण करतो हे लक्षात ठेवा।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी